0: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। येत्या 3 वर्षात अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी देशानं जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन। मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सारथीचं कार्य उल्लेखनीय असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रशंसा। छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि राज्यात मोसमी पावसाचा लपंडाव। आता सविस्तर बातम्या। अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारतानं त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं। अंमली पदार्थ हे देशाच्या सुरक्षेला, सामाजिक स्थैर्याला आणि अर्थव्यवस्थेला आणि विशेषतः युवा पिढीला गंभीर धोका पोचवत असल्याचं त्यांनी सांगितलं। नवी दिल्लीत नॉर्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीत बोलताना त्यांनी अंमली पदार्थांविरोधातील लढा पुढील 3 वर्षात निर्णायक टप्प्यावर पोचेल असा विश्वास व्यक्त केला। या मोहिमेत सर्व यंत्रणा आणि नागरिकांनी एकत्र येण्याचं आवाहन शाह यांनी केलं। ते म्हणाले,
1: मेरा आप सबसे विनम्र आग्रह कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जी। ये लड़ाई कोई एक विभाग, कोई एक राज्य, कोई एक सरकार, कोई एक व्यक्ति लड़ ही नहीं सकते। इसके लिए सभी सरकारों को एक साथ एक मंच पर आना होगा और सभी सरकारों में सभी विभागों को एक मंच पर आना होगा।
0: या बैठकीत भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याच्या उद्दिष्टाला साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा गृहमंत्र्यांनी मांडला। तसंच तस्करी रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन पोर्टल्सची माहिती देत सर्व राज्यांनी माहितीची त्वरित देवाणघेवाण करण्याचे निर्देश दिले। अंमली पदार्थांविरुद्धच्या लढ्यात कार्यरत असणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांचं शहा यांनी कौतुक केलं। अंमली पदार्थ विरोधी दिन काल पाळण्यात आला।
2: समाज आणि आपण सगळे छत्रपतींचे मावळे आहोत आणि छत्रपतींनी कधी मावळ्यांमध्ये भेदभाव केला नाही। कुठलाही समाज मागे राहिला तरी देखील आपला जो महाराष्ट्र धर्म आहे त्या धर्माचं पालन आणि छत्रपती शिवरायांनी जी शिकवण आपल्याला दिली त्या शिकवणीचं पालन आपण करू शकणार नाही। आणि म्हणून या निमित्ताने मी निश्चितपणे आश्वस्त करतो, या ज्या सगळ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत आणि मराठा समाजातला हा जो मागे राहिलेला सगळा वर्ग आहे ज्याला खऱ्या अर्थानं आर्थिक आणि शैक्षणिक अशा पद्धतीनं मदतीची आवश्यकता आहे त्याच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार आणि आम्ही सगळे अत्यंत खंबीरपणे या ठिकाणी उभे राहू हा विश्वास मी आपल्याला देतो।
0: मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी शिक्षण, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संधी उपलब्ध करून देण्याचं धोरण राज्य शासनानं स्वीकारले असून या उद्दिष्टासाठी स्थापन झालेल्या सारथी संस्थेच्या माध्यमातून झालेलं कार्य उल्लेखनीय आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। सारथी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानवी विकास संस्थेच्या वतीनं पुण्यात आयोजित विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह आदी मान्यवर उपस्थित होते। नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, लातूर आणि कोल्हापूर इथं सारथीची विभागीय केंद्र, विद्यार्थी वसतिगृह आणि प्रशिक्षण सुविधा उभारण्याचं काम सुरू असून पुढील वर्षभरात ही कामं पूर्ण होतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवत्तेनं पात्र ठरूनही जागा कमी असल्यामुळे नोकरी न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी निपुण सेतू उपक्रम सुरू करण्यात येणार असून अशा विद्यार्थ्यांना खासगी क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल। तसंच त्यांच्या प्रशिक्षणाचा खर्चही राज्य शासन उचलणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। शेती क्षेत्रातही राज्य शासनानं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित महाविस्तार ऍप सुरू केला असून सुमारे 50 लाख शेतकरी त्याचा वापर करत आहेत अशी माहिती त्यांनी दिली। मराठा समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी पोहोचवण्यासाठी

0: रथी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले,
1: समाज आणि आपण सगळे छत्रपतींचे मावळे आहोत आणि छत्रपतींनी कधी मावळ्यांमध्ये भेदभाव केला नाही. कुठलाही समाज मागे राहिला तरी देखील आपला जो महाराष्ट्र धर्म आहे त्या धर्माचं पालन आणि छत्रपती शिवरायांनी जी शिकवण आपल्याला दिली त्या शिकवणीचं पालन आपण करू शकणार नाही. आणि म्हणून या निमित्ताने मी निश्चितपणे आश्वस्त करतो, या ज्या सगळ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत आणि मराठा समाजातला हा जो मागे राहिलेला सगळा वर्ग आहे ज्याला खऱ्या अर्थानं आर्थिक आणि शैक्षणिक अशा पद्धतीनं मदतीची आवश्यकता आहे त्याच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार आणि आम्ही सगळे अत्यंत खंबीरपणे या ठिकाणी उभे राहू हा विश्वास मी आपल्याला देतो.
0: सारथी ही सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. संस्थेच्या उभारणी आणि बळकटीकरणामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विशेष योगदान असल्याचंही त्यांनी नमूद केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, त्यांच्या युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात ऐकता येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व आगामी पूर्वपरीक्षा संगणकाधारित म्हणजेच CBT पद्धतीनं घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली. परीक्षांमधील विलंब कमी करून भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी आयोगानं व्यापक सुधारणा सुरू केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ते काल प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आयोगानं पूर्वपरीक्षांचे निकाल 21 दिवसात जाहीर करण्याचं नियोजन केलं आहे. CBT पद्धतीमुळं परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि कालबद्ध होईल. तसंच भरती प्रक्रियेतील विलंब मोठ्या प्रमाणात कमी होऊन उमेदवारांना दिलासा मिळेल असा विश्वास भीमनवार यांनी व्यक्त केला. CBT पद्धतीचा निर्णय केवळ पूर्व परीक्षांसाठी लागू असेल असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. राज्यात सर्वत्र काल राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची 152वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोल्हापूरमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेस इथं विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केलं. हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या वतीनं समता दिंडीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर कोल्हापुरातील राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं नूतनीकरण करून सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण करण्यात आलं. पिंपरी चिंचवड, सांगली, नाशिकसह राज्यात सर्वत्र सामाजिक न्याय दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे पुरोगामी विचार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांना 40वा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार काल कोल्हापूर इथं मरणोत्तर प्रदान करण्यात आला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार डॉ पवार यांच्या वतीनं त्यांच्या पत्नी वसुधा पवार यांनी स्वीकारला. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी काल पुण्यात खेत बचाओ अभियानच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. बैठकीत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक उपाययोजना, शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा अधिक व्यापक लाभ पोहोचवण्याचे मार्ग आणि कृषी क्षेत्रासमोरील विविध आव्हानांवर विचारमंथन करण्यात आलं. महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल श्री क्षेत्र आळंदी इथं भेट देऊन संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्तांसोबत बैठक घेऊन संस्थानच्या विविध कार्यक्रमाचा आढावा घेतला. श्री क्षेत्र आळंदी हे राज्यातील महत्वाचं तीर्थक्षेत्र असून इथं येणाऱ्या लाखो भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मोसमी पावसानं राज्यात पदार्पणानंतर काही ठिकाणी दडी मारली आहे. धुळे जिल्ह्यात 2 दिवसातच पावसानं पाठ फिरवली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. अकोला जिल्ह्यात काल रिमझिम पाऊस झाला. धाराशिव शहर आणि परिसरात काल जोरदार पावसानं हजेरी लावली, परंतु खरीपाच्या पेरण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. बुलडाणा जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्यानं जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव परिसरात पेरणीला प्रारंभ झाला आहे. अल निनोचा प्रभाव लक्षात घेता शेतकऱ्यांनी कशी काळजी घ्यावी याबाबत जिल्हा कृषी प्रशासनाकडून विविध तालुक्यात कार्यशाळा घेतल्या जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात विश्रांतीनंतर काल सकाळी पावसानं हजेरी

कालावधी। हवामान, येत्या आठवड्यात राज्यभरात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। कोकणात 30 जून पर्यंतचा पावसाचा जोर असेल आणि किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। येत्या 3 वर्षात अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी देशानं जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन। मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सारथीचं कार्य उल्लेखनीय असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रशंसा। छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि राज्यात मोसमी पावसाचा लपंडाव। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।

0: गोल्ड खरा सोना।
1: नमस्कार रसिकहो, आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती आपण शिवराज्याभिषेक गीताने करणार आहोत।
2: सादर करत आहोत सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन प्रस्तुत शिवराज्याभिषेक गीत।
3: प्रेरणा ॲडव्होकेट आशिष शेलार, मंत्री सांस्कृतिक कार्य विभाग। मार्गदर्शन डॉक्टर किरण कुलकर्णी, सचिव सांस्कृतिक कार्य विभाग।
2: स्टुडिओ स्वरगंधर्व सुधीर फडके स्टुडिओ, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी मुंबई।

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार, रसिका हो, सुप्रभात। 100.1 मेगाहर्ट्ज वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। आज आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण शिवराज्याभिषेक गीताने केली। आणि मंडळी, आज मनस्पर्शीमध्ये आपण जो विषय गप्पांसाठी घेतलेला आहे तो विषय सुद्धा छत्रपती शिवरायांच्या प्रवासाशी तसं पाहिलं तर जोडलेला आहे। छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि त्या स्वप्नपूर्तीचा महाराजांचा जो प्रवास होता तो आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे। किती अडचणी आल्या, किती संघर्ष करावा लागला, पण तरीही ते स्वराज्याचं स्वप्न छत्रपतींनी प्रत्यक्षात उतरवलं। एकूणच काय तर आपला हा इतिहास आपल्याला, तुमच्या माझ्यासारख्या सर्वस

अमान्यांना सुद्धा स्वप्न पाहण्याचं बळ देतो. आजचा आपला मनस्पर्शीचा विषय तोच आहे, स्वप्न. करूया सुरुवात ह्या छानशा गीताने.

तर मंडळी, मनस्पर्शीचा आपला आजचा प्रवास जो आहे तो आपल्याला स्वप्नांच्या गावीच घेऊन जाणार आहे. म्हणजे आपण ह्या स्वप्नांच्या दुनियेत डोकावणार आहोतच, पण तत्पूर्वी तुमचे आभार मानायचे आहेत. कसं झालं, आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण थोडीशी वेगळी केली आणि आत्ता हे जे स्वप्नांच्या गावी गाणं तुम्ही ऐकत होतात तेव्हा मला तुमच्यापैकी दोघांचे फोन आले आणि दोघांचंही म्हणणं होतं, गौरी तू आज तुझं नावच नाही सांगितलंस. खरंय, आज मी माझं नाव सांगायचंच विसरून गेले. सुरुवातीला म्हणते ना मी, शब्दसुरांच्या या प्रवासात तुमच्यासोबत आहे तुमची सहप्रवासी गौरी कुलकर्णी, हे म्हणायचं राहून गेलं. पण त्याचं कारणही तेच आहे ना, छत्रपतींचं नाव आणि त्यांचा प्रवास सांगणारं जे गीत आपण ऐकलं, मुळात ह्या शब्दांचंच वजन इतकं आहे, त्या व्यक्तिमत्वाचं वलय इतकं प्रभावी आहे की त्यात आपण स्वतःला हरवूनच जातो, नाही का? त्यामुळे माझंही तसंच झालं, पण तुम्ही आठवण करून दिलीत आणि नाव नाही सांगितलं तरी ओळखलत की. कारण तुमचं म्हणणं होतं, गौरी तू तुझं नाव नाही सांगितलंस, कोण बोलताय असं नाही विचारलं, त्यामुळे त्याबद्दल तुमचे आभार. आणि आता जाऊया स्वप्नांच्या दुनियेत. जसं या गाण्यात म्हटलंय तसं की झोपी गेलं तरी दृष्टीने जागं असावं, त्यामुळे आज आपण ह्या दोन्ही स्वप्नांविषयी बोलणार आहोत. रात्री गुडुप्प झोपल्यानंतर आपल्या नकळत आपल्याला दिसणारी अशी स्वप्न, आणि सकाळी उठल्यानंतर मोकळा स्वच्छ श्वास भरून घेताना आपण ठरवलेली स्वप्न जी आपण उघड्या डोळ्यांनी जगत असतो, त्यालाच आपण ध्येयसुद्धा म्हणू शकतो. तर अशी ही दोन्ही स्वप्न तुमच्या माझ्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहेत, आणि तीच स्वप्न आजच्या आपल्या गप्पांचा विषय आहे. आणखी एक छानसं गाणं ह्याच स्वप्नांशी बांधलेलं, पुढे गप्पा काय आहेतच.

स्वप्न हा आपला आजचा विषय आहे. म्हटल्यानंतर ह्या स्वप्नाशी जोडलेली जी सुंदर सुंदर गाणी आहेत त्या गाण्यांची यादीच यायला लागली. गौरी हे गाणं लावना ते गाणं लावना, हो जी जी गाणी तुमच्या मनात आहेत माझ्याही मनात आहेत आणि आत्ता माझ्या समोरही आहेत ती सगळी गाणी मी तुम्हाला आपल्याकडे जो वेळ आहे त्या वेळेत ऐकवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. तर आता ना आपण सुरुवात रात्रीच्या स्वप्नांपासून करूया, कारण त्याचे सुद्धा ना अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर दोन प्रकार पडतात. साध्या सोप्या भाषेत असं मी अशासाठी म्हटलं की स्वप्न म्हटलं की आपल्याला सिगमंड फ्रॉइड आठवतो आणि फ्रॉइडने एकूणच आपल्या मनाबद्दल आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांबद्दल खूप छान विवेचन केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सांगते की मला पडणारी स्वप्न, मला म्हणजे गौरीला पडणारी स्वप्न, या स्वप्नांमधली जी गुंतागुंत आहे ती शोधण्याच्या नादात मी एक फ्रॉइडचंच एक खूप छान पुस्तक आहे इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम ते पुस्तक घेऊन आले होते. बरं, मला काही तेव्हा फार ह्या सगळ्या फ्रॉइड आणि युंग मंडळींचा अगदी खोलात शिरून अभ्यास केलेला ते वय पण नव्हतं, त्यामुळे मला आपलं ते शीर्षक बघून असं वाटलं की हां मला जे स्वप्नांच्या संदर्भात प्रश्न पडत आहेत त्या सगळ्याची उत्तरं मला या जाडजूड पुस्तकात मिळणार आणि म्हणून मी ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. पण मग मी थांबले, याचं कारण एकतर ते मला कठीणही गेलं, लहान होते ना मी तेव्हा, आणि मुळात त्यात जे होतं सगळं सांगितलेलं ते छानच होतं पण माझ्या प्रश्नाची उत्तरं काही किंवा मला जे अपेक्षित होतं ते त्या पुस्तकात मला मिळेना. म्हणून मग थोडंफार वाचन झाल्यानंतर की नाही मला हवं ते ह्यात नाही आहे असं म्हणून मी ते बाजूला ठेवलं. तर हां, आपण आता साध्या सोप्या भाषेत असं म्हणू की रात्री जी स्वप्न पडतात ना ती दोन प्रकारची असतात. एक साधी सरळ सोपी जी सकाळी उठल्यानंतर आपल्याला आठवतात आणि याचा अर्थ काय असेल बुवा ह्यासाठी आपल्याला फार आपलं डोकं खर्ची करावं लागत नाही. पण तेच काही स्वप्न अशी असतात की जी आपल्याला खूप त्रास देतात. त्रास म्हणजे कोणत्या अर्थी, की सकाळी उठल्यावरती स्वप्न आठवतात पण कधी कधी पूर्ण नाही आठवत. काहीतरी स्वप्न पडलं होतं आणि त्या स्वप्नामुळे मी फार गंभीर झाले होते इतपत आपल्याला आठवतं परंतु पूर्ण आठवत नाही, किंवा आठवलंच तरी त्याचा संदर्भच लागत नाही की हे

सगळं काहीतरी विचित्र स्वप्न पडलं, फार गुंतागुंत आहे बुवा. म्हणजे इतके कठीण चित्रपट सुद्धा आपण पाहायला जात नसू, तो चित्रपट आपल्याला ही स्वप्न दाखवतात. आणि मग रात्र संपते, ते स्वप्नही संपून जातं, पण आपला अख्खा दिवस उगाचच हाताने सगळी आपली कामं करत असतो, पण तरीसुद्धा मनात कुठेतरी ना उगाचच्या उगाच ते स्वप्न असं टोचत राहतं. अशी ही कठीण आणि गुंतागुंतीची स्वप्न. तुमचं काय मंडळी, तुम्हाला साधी सरळ सोपी अशी स्वप्न पडतात, काही अशी प्रचंड गुंतागुंतीची सस्पेन्स क्रिएट करणारी पडतात? मला सांगा. तोपर्यंत एक खूप छानसं साधं सोपं गाणं आपण ऐकूया.

मंडई मंडई जरा थांबा. म्हणजे मी तुम्हाला गंमत म्हणून सांगितलं की माझ्या स्वप्नांचा शोध घेता घेता मी कसं त्या पुस्तकापर्यंत पोहोचले, परंतु आत्ता हे इतकं छोटंसं गाणं ऐकेपर्यंत मला दोघांनी विचारलं, मला असं असं स्वप्न पडतो त्याचा अर्थ सांगू शकशील का? नाही, मी नाही सांगू शकत. कारण मी म्हटलं तसं की मला माझ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत, आणि स्वप्नांची गंमतच अशी असते. आणखीन एक प्रश्न असा आला की स्वप्न काय सगळी गुंतागुंतीचीच असतात, तू म्हणतेस तशी साधी सरळ सोपी अशी स्वप्नच नसतात. तर असं नाही आहे बरं का, असतात. बहुतेक वेळा ती आपल्याला शालेय वयात पडणारी असतात, पण कधी कधी असंही असतं की तुम्ही जर तुमचं मन छान मॅनेज करत असाल की फार कुठल्याही गोष्टी

0: गुंतायचं नाही, फार विचार करायचा नाही. मनातल्या विचारांचे गुंते जर नसतील ना, तर मोठं झाल्यानंतर सुद्धा अगदी साधी सरळ सोपी स्वप्न पडतात. उदाहरण सांगते हां तुम्हाला, बघा. म्हणजे असं की आत्ता तुमच्याशी 1 वाजेपर्यंत गप्पा मारल्यानंतर मी घरी गेले, आणि आता कसं बघा, मी सकाळी साधारण 7:45 घर सोडले आणि घरी पोहोचायला मला 2:30-3 तर नक्की होणार, आणि मला खूप भूक लागली आहे. आणि मी असं मनात स्वप्न रंगवते उघड्या डोळ्यांनी की आता ना मी गेल्यावर असं मस्त काहीतरी आलू पराठा, पनीर पराठा असं काहीतरी सॉलिड जेवणार आहे, मला खूप भूक लागली आहे. असं सगळं स्वप्नरंजन करत मी घरी पोहोचले. आणि घरी गेल्यानंतर आता मला माहिती नाही आईने काय केलं आहे स्वयंपाक. घरी गेल्यानंतर समजा माझ्या पानात फुलके आणि दुधी किंवा दोडकी अशा मला फारशा न आवडणाऱ्या भाज्यांपैकी काहीतरी येऊन पडलं, तर आता मी मला हे नको आहे, मला तू आत्ताच्या आत्ता आलू पराठा करून दे किंवा असं काही म्हणण्याच्या वयात नाही आहे. आणि तेव्हाही माझं लहानपणी ऐकलं नसतंच आईने की चुपचाप आहे ते जेवायचं. पण असं झाल्यानंतर मग मी झोपले असताना जर मला स्वप्न पडलं की झोपेत मी मस्तपैकी आलू पराठा खाते छान थंड थंड दह्याबरोबर, हे आहे की नाही साधं सरळ स्वप्न. म्हणजे उठल्यानंतर मला हे स्वप्न का पडलं बुवा, असंच का पडलं बुवा, असे कुठलेही प्रश्न पडत नाहीत. मनी वसे ते स्वप्नी दिसे, ही अशी जी स्वप्न असतात त्याला म्हणायचं साधी सरळ स्वप्न, जी आपलं डोकं खात नाहीत पण आपल्याला हसायला येतं की काय वेडेपणा आहे. तर अशी स्वप्न बहुतेक वेळा लहान मुलांना पडतात, कारण लहान मुलांचं ससं साधं सरळ स्वच्छ सगळं विश्व असतं, फार गुंते नसतात. जसजसे आपण मोठे होत जातो तसतसे आपल्या मनातले विचारांचे गुंतेसुद्धा मोठे होत जातात, आणि मग पडतात आपल्याला गुंतागुंतीची स्वप्न.
1: गोल्ड खरा सोना. तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे. ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे. आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे.
2: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
3: FM गोल्ड खरा सोना.

तुझे काय दिसे स्वप्नात, असा माझा प्रश्न नव्हता, पण तरीही तुमच्यापैकी काही मंडळी फोनवर मला एक एक जी काय स्वप्नांची गंमत सांगताय ना, ती ऐकून खरंच धमाल येते आहे बरं का. आणि एकाने असंही म्हटलं की गुंतागुंतीच्या स्वप्नांपेक्षा सुद्धा भयंकर स्वप्न असतात जी तुम्हाला पूर्ण झोपूही देत नाहीत, म्हणजे रात्रीत असं दचकून जागं करतात. आता मला स्वतःला तरी असा काही अनुभव नाही, पण हो हे खरं आहे, काही काही मंडळींना खरोखरच अशी काही स्वप्न पडतात की जी त्यांची झोप उडवतात. झोपेतनं एकदम दचकून जागा व्हायला होतो आणि मग ती जी काही भीती वेदना असते त्याच्यामुळे पुढे तासभर झोप लागत नाही. हे सगळं अगदी योग्य आहे. लहान मुलांना जर अशी दचकवणारी स्वप्न पडत असतील ना, तर त्याचं एक कारण चुकीचे कार्यक्रम बघणं. चुकीचे म्हणजे असं की उगाचच काहीतरी भूताच्या गोष्टी ऐकल्या, नंतर असे काहीतरी भयानक चित्रपट किंवा मालिका बघितल्या, तर मग त्या वयात झोपल्यानंतर ती भीती वाटणार ना. नाही का लहानपणी आपण बघ हां असं करू नको नाही तर बुवाजी येईल, तर ते बुवाजी म्हणजे नेमकं काय हे माहिती नसतं, पाहिलेलं काहीच नसतं. आणि मग हे जे असं काहीतरी आपण ऐकतो पाहतो त्यातून त्या बुवाजीची अशी एक कल्पना मला वाटतं ती लहान मुलं आपल्या मनात घेऊन घाबरून झोपत असतील आणि म्हणून मग त्याच्याशीच जोडलेलं असं काहीतरी स्वप्न पडून ती दचकून जागी होत असतील. पण मोठ्यांना जी दचकवणारी स्वप्न पडतात ती का, याचं कारण पुन्हा मला वाटतं ती जी आपण मगाशी बोललो ना, मनाची गुंतागुंत किंवा उगाचच मनामध्ये नकारात्मक विचारांना गरजेपेक्षा जास्त वेळ धरून ठेवणं, हीच सगळी कारणं असणार. तुम्ही बघा ना मंडळी, अगदी आपल्या रोजच्या जगण्यातलं एखादं उदाहरण घेऊ आपण. आता रोजचं जगणं म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी, सकाळी उठल्यापासून ते रात्री पुन्हा झोपेपर्यंत सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडतात का, तर नाही. पण काहीच मनासारखं घडत नाही का, तर तसंही नाही. पण दिवसाच्या शेवटी म्हणजे झोपण्याच्या आधी जर तुम्ही अगदी वही पेन घेऊन बसलात आणि लिहायचं म्हटलं ना की आज ह्या ह्या ह्या ह्या घटना घडल्या, समजा आपण एक उदाहरणादाखल असं धरू की 20 घटना घडल्या आणि त्यातल्या आपण 50-50% घेऊ, 10% माझ्या मनासारख्या होत्या आणि उरलेल्या 10 माझ्या मनासारख्या नव्हत्या. मग आता पुढचा प्रश्न जेव्हा मी स्वतःला विचारते की बाई ग मग तू विचार कुठल्या गोष्टीवर अधिक केलास, तर ज्या गोष्टी माझ्या मनासारख्या घडल्या नव्हत्या मी त्याच गोष्टींवर विचार केला असं माझ्या लक्षात येतं. आपण बोलण्याचं उदाहरण घेऊ. समजा आपल्याला असं सांगितलं की अमुक एखाद्या गोष्टीबद्दल किंवा व्यक्तीबद्दल तुम्ही मस्त छान असं काहीतरी बोलायचं आहे, तर ते बोलणं पटकन संपतं आपलं. वाईट अर्थाने नाही म्हणत, खरंच पटकन संपतं. हां, ही आपली मैत्रीण आहे समजा, छान आहे, गोड आहे, मस्त आहे, छान स्वयंपाक करते, एक्सेट्रा एक्सेट्रा झालं बोलून संपला विषय. पण तेच आपल्याला एखाद्याच्या विरुद्ध किंवा ज्याला आपण म्हणतो ना वाईट शब्द आहे पण तो प्रत्येकजण करत असतं, कुचाळक्या, की तिचं बघितलंस ना ते असं आहे ते असं नाही, हे अशा पद्धतीचं बोलणं किती तास चालतं.

कोणाशी नाही तर मनातल्या मनात. असं कसं वागू शकते ती? म्हणजे मी काही बोलले नाही ह्याचा अर्थ असा नाही ना. तिने एक्सेट्रा काय मी पुढे आता हे कितीही लांबण लावू शकते, आपलं मन असं करतं. म्हणजेच काय की बरंही घडतं वाईटही घडतं, पण जर आपलं मन त्यातलं जे वाईट नकारात्मक आहे त्याच्यावरच चर्चा चर्चा चर्चा स्वतःशी नाही तर दुसऱ्या कोणाशी करत राहिलं, तर मग रात्री गुंतागुंतीची दचकवून उठवणारी स्वप्न नाही पडली तर दुसरं काय पडणार. हरकत नाही, ह्याबद्दल आपला आपला थोडासा विचार करू. माझ्याकडे खूप सुंदर गाणं आहे, ते आपण ऐकूया.

0: FM Gold, khara sona.
1: आणि रसिका हो, स्वप्नांबद्दलच्या ज्या आपल्या गप्पा सुरू आहेत आणि गाणीसुद्धा त्या सगळ्या तुम्हाला अर्थातच आवडत आहेत. मी म्हटलं तसं तुमची स्वप्न ऐकायला मलाही आवडत आहे, परंतु आपला हा जो स्वप्नांचा प्रवास आहे त्यात आपण एक छोटासा विराम आता घेणार आहोत, कारण आता काही क्षणातच आपण शिवराज्याभिषेक गीतावर आधारित असा एक प्रायोजित कार्यक्रम ऐकणार आहोत.
2: प्रायोजित कार्यक्रम सादर करत आहोत शिवराज्याभिषेक गीत. प्रस्तुती सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन.
3: प्रेरणा ऍडव्होकेट आशिष शेलार, मंत्री सांस्कृतिक कार्य विभाग. मार्गदर्शन डॉक्टर किरण कुलकर्णी, सचिव सांस्कृतिक कार्य विभाग.
2: या गीत निर्मितीसाठी विशेष सहाय्य नंदा राऊत, उपसचिव सांस्कृतिक कार्य विभाग, तसंच महेश वावळ, उपसचिव सांस्कृतिक कार्य विभाग,
3: आणि श्रीराम पांडे, संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय. संकल्पना आणि संयोजन मीनल जोगळेकर, संचालक पु ल देशपांडे, महाराष्ट्र कला अकादमी.
2: गीत आणि संगीत ऍडव्होकेट मृणाल भिडे. संगीत संयोजन आणि प्रोग्रॅमिंग प्रणव हरिदास.
3: गायक कलाकार वैशाली सामंत, अजित परब, रसिका जोशी,
2: अनिरुद्ध जोशी, निधी रानडे, कार्तिक लेले आणि प्रणव हरिदास.
3: साथ संगत करणारे वादक कलाकार कृष्णा मुसळे, आर्चिस लेले, प्रफुल्ल शिंदे आणि सौरभ शिर्के.
2: विशेष सहभाग दीपक करंजीकर. ध्वनिमुद्रण, मिक्सिंग आणि मास्टरिंग उर्मिला सुतार.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात शिवराज्याभिषेक गीत. प्रस्तुती सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन.
1: प्रेरणा ऍडव्होकेट आशिष शेलार, मंत्री सांस्कृतिक कार्य विभाग. मार्गदर्शन डॉक्टर किरण कुलकर्णी, सचिव सांस्कृतिक कार्य विभाग.
0: या गीत निर्मितीसाठी विशेष सहाय्य नंदा राऊत, उपसचिव सांस्कृतिक कार्य विभाग, तसंच महेश वावळ, उपसचिव सांस्कृतिक कार्य विभाग,
1: आणि श्रीराम पांडे, संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय. संकल्पना आणि संयोजन मीनल जोगळेकर, संचालक पु ल देशपांडे, महाराष्ट्र कला अकादमी.
0: गीत आणि संगीत ऍडव्होकेट मृणाल भिडे. संगीत संयोजन आणि प्रोग्रॅमिंग प्रणव हरिदास.
1: गायक कलाकार वैशाली सामंत, अजित परब, रसिका जोशी,
0: अनिरुद्ध जोशी,

0: निधी रानडे, कार्तिक लेले आणि प्रणव हरिदास,
1: सात संगत करणारे वादक कलाकार कृष्णा मुसळे, आर्चिस लेले, प्रफुल्ल शिंदे आणि सौरभ शिर्के,
0: विशेष सहभाग दीपक करंजीकर, ध्वनिमुद्रण मिक्सिंग आणि मास्टरिंग उर्मिला सुतार,
1: निर्मिती स्थळ स्वरगंधर्व सुधीर फडके स्टुडिओ, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी मुंबई।
0: शिवराज्याभिषेक गीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन।
2: रसिक हो, आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम शिवराज्याभिषेक गीत। आणि मंडळी, मनस्पर्शी ह्या कार्यक्रमाची वेळ सुद्धा आता संपत आलेली आहे, त्यामुळे आपला जो आजचा गप्पांचा आणि गाण्यांचा विषय होता स्वप्न, तर याच स्वप्नाशी जोडलेली दोन छानशी गाणी आपण ऐकूया आणि मनस्पर्शीमध्ये इथेच थांबूया। 11 वाजता पुन्हा भेटणारच आहोत एक नवीन विषय घेऊन युवा तरंगमध्ये।

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार रसिकहो, सुप्रभात। 100.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम गोल्ड प्रसारण सेवा। सकाळचे 11 वाजताय, तेव्हा सुरू करूया आपला कार्यक्रम युवा तरंग। आणि शब्द सुरांच्या या प्रवासात तुमच्या सोबत आहे तुमची सहप्रवासी गौरी कुलकर्णी।

रसिका हो युवा तरंगमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बघा मंडळी, आपण मनस्पर्शीमध्ये स्वप्नांबद्दल बोलत होतो आणि तेव्हा मी असं म्हटलं की उघड्या डोळ्यांनी आपण जी स्वप्न पाहतो त्यालाच आपण ध्येय असं सुद्धा म्हणू शकतो. आणि ध्येय ठरवण्याचं, त्यामागे प्रवास करण्याचं जे वय असतं, म्हणजे ते निश्चित करण्याचं की मला हे हवं आहे किंवा मला आयुष्यात इथंपर्यंत पोहोचायचं आहे, हे ठरवण्याचं जे वय असतं ते म्हणजे तरुणपण, तरुणाई. आज युवा तरंगमध्ये आपण याच तरुणाईच्या प्रवासाविषयी बोलणार आहोत. म्हणजे बघा ना, आपण मागच्या वेळेला परवाच आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा तर समोर बरीच आव्हानं असतात. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आव्हान असतं ते म्हणजे आर्थिक. मध्यमवर्गीय घरातल्या मुलांना पटकन इतका पैसा उपलब्ध होतो का की आपल्याला हवं त्या पद्धतीने आपण आपला व्यवसाय करू शकू, तर ह्याचं उत्तर बहुतेक वेळेला नाही असतं. मग अशा वेळी ऑनलाईन खरेदी विक्रीसारख्या पर्यायाचा, जो आता सध्या खूप सहज उपलब्ध आहे, अशा पर्यायाचा वापर करून किती वेगवेगळ्या क्षेत्रात ही तरुणाई पुढे जाते ह्याबद्दल आपण परवाच बोललो होतो. परंतु आपला हा जो प्रवास असतो किंवा आपला हा जो ध्येयपूर्तीचं हे आपलं स्वप्न असतं, ते प्रत्येक वेळी आपण सुरुवात केली, ठरवलं आणि गोष्टी

होत गेल्या घडत गेल्या असं होत नाही. तो जो प्रवास असतो किंवा तो जो रस्ता असतो तो भरपूर आव्हानांनी असा घेरलेला असतो, प्रचंड प्रश्न असतात, संघर्ष असतो. आणि मग अशा वेळी ना कुठेतरी कुठल्या तरी टप्प्यावर हताश व्हायला होतं, कितीही नाही म्हटलं तरी होतं. तेव्हा आपल्याला गरज असते प्रेरणेची, असं कुणीतरी की जे आपल्याला प्रेरणा देईल. मग ती व्यक्ती प्रत्यक्षातच आपल्यासमोर असायला हवी असं नाही, तर त्यांची चरित्र, त्यांच्या कहाण्या आपल्याला तो एक आधार देऊन जातात, आपल्याला एक सांगून जातात की बघ इतक्या कठीण परिस्थितीतून जर ही व्यक्ती इथंपर्यंत पोहोचू शकते तर मग तू का नाही. आणि हे असं सांगणारं कुणीतरी आपल्याला हवं असतं, नाही का? मंडळी, आज 27 जून हेलन केलर यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांची कहाणी तर आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. मी आत्ताच म्हटलं तसं की आयुष्यात कितीही संकटं आली आणि त्या संकटांचं जे स्वरूप आहे ते कितीही भीषण असलं तरीही हताश न होता, हार न मानता पुढे जाण्याची, लढण्याची जिद्द आपल्यालाही अशी व्यक्तिमत्व देत असतात आणि ती फार गरजेची असतात. विशेषतः मी म्हटलं तसं ह्या सुरुवातीच्या टप्प्यावर की जेव्हा काहीतरी ठरवलेलं असतं, मनात जिद्द असते, पुढे जायचं असतं, इथे या टप्प्यावर हताश होणं हे परवडण्यासारखंच नसतं, नाही का? तेव्हा आज युवा तरंगमध्ये आपण अशाच आपल्याला स्फूर्ती देणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या अशा व्यक्तिमत्वांविषयी सुद्धा बोलणार आहोत आणि अशा चित्रपटांविषयी बोलणार आहोत की ज्या चित्रपटांमध्ये आपल्याला हे दिसतं की मी म्हटलं ना की या व्यक्तीने इतक्या खडतर परिस्थितीतून जर आपला मार्ग काढला तर मग माझ्यासमोरचा प्रश्न इतकाही मोठा नाही आहे की त्याचा बाऊ करून मी इथेच थांबावं, मलाही पुढे गेलंच पाहिजे, हा विश्वास आपल्याला मिळाला. तुम्हीही मला सांगा असे चित्रपट, अशी कुठली व्यक्तिमत्व तुमच्या मनात आहेत ज्यांनी तुमच्या पडत्या काळात तुम्हाला आधार दिला होता.

0: मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची। मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची,
1: परवा भी कुणाची।

तर मंडळी, आपण हे पाहत होतो की तरुणाईचं जे विश्व असतं तेव्हा आपल्या मनात काही ध्येय असतात, उराशी स्वप्न बाळगलेली असतात, परंतु त्या स्वप्नपूर्तीचा जो प्रवास असतो तो खडतर असतो. आणि मग ह्या प्रवासात जेव्हा कधी हताश व्हायला होतं तेव्हा आपल्या आजूबाजूच्या काही कलाकृती आपल्याला धीर देत असतात. आपण अशा व्यक्तिमत्वांबद्दल आणि अशा चित्रपटांबद्दल बोलणार होतो. मी सुरुवातीलाच हेलन केलर यांच्याबद्दल तुम्हाला सांगितल्यामुळे तुमच्यापैकी अनेकांना ब्लॅक चित्रपट आठवला. आणि आपल्या एका श्रोत्यांनी मला त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातला एक अनुभव सांगितला. तर ते असं म्हणाले की बरेचदा ना आपल्याला प्रेरणा देणारी माणसं आपल्या आसपास असतात, परंतु आपण त्यांना समजून घ्यायला थोडेसे कमी पडतो वयामुळे. म्हणजे आपण काहीतरी कुणीतरी मोठं व्हावं किंवा एखाद्या क्षेत्रात आपण प्रगती करावी म्हणून आपल्या घरचे, आपली आई असेल, बाबा असतील, आजी आजोबा आपल्याला पुढे जाण्यासाठी सतत मार्गदर्शन करत असतात. थोडेसे त्यासाठी ते कणखर होत असतात आणि आपल्याला मात्र वाटतं की आपलेच दुश्मन आहेत. त्यांनी त्यांच्या मोठ्या बंधूंच्या संदर्भात मला ही गोष्ट सांगितली आणि त्यावरून मला आणखी एक चित्रपट आठवला, तो म्हणजे दंगल. आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे, आपण पाहिलेला आहे खऱ्या आयुष्यावर दोन कुस्तीपटूंच्या आणि त्यांच्या वडिलांच्या, जे स्वतः कुस्तीपटू होते, त्यांच्या आयुष्यावर आधारलेला असा हा चित्रपट आहे. महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या दोन मुली गीता आणि बबीता कुमारी. तर ह्या चित्रपटातला एक खूप छान प्रसंग आहे जो मला आत्ता आपल्या ह्या श्रोत्याशी बोलताना आठवला. बघा, त्या मुली गीता आणि बबीता जेव्हा लहान असतात आणि त्यांच्या वडिलांना असं वाटतं की आपल्याला मुलगा नसला तरी काय झालं, आपल्या ह्या दोन मुली आहेत त्यासुद्धा कुस्तीसारख्या खेळात गोल्ड मेडल आणू शकतात, आपल्या देशाचं नाव मोठं करू शकतात, आणि म्हणून त्यांच्यावर अनेक बंधनं घालायला ते सुरुवात करतात. एक तो सीन आठवतोय, पहाटे 5 वाजता ते आपल्या मुलींना म्हणतात तयार राहा, आणि मग करतात काय तर म्हणतात पाणीपुरी खायला घालायची आहे तुम्हाला. आणि त्या दिवशी ते सांगतात की जी काय पाणीपुरी खाऊन घ्यायची आहे ती आज खाऊन घ्या, पुन्हा मिळणार नाही, कारण पहलवानांना ह्या सगळ्या आंबट चिंबट गोष्टी आणि हे जे काही तुम्हाला आवडतं ना चटरपटर खायला, हे काही चालत नाही. त्यावेळी त्या दोन मुली ज्या पद्धतीने बघतात की हे काय अन्याय आहे आपल्यावर. त्यानंतर एक असा प्रसंग आहे की त्या त्यांच्याच वयाच्या एका मुलीचं लग्न ठरवतात तिच्या घरचे, आणि म्हणून त्या तिकडे जाऊन तिच्या मेहंदीत चांगलं त्यांचं नाचगाणं सुरू असतं, तेव्हा ते वडील येऊन खूप ओरडतात, सगळ्यांसमोर ओरडतात, अपमान होतो ह्या दोन मुलींचा की एवढं काय केलं. त्यावेळेला त्यांची ती जी मैत्रीण असते ना, जिचं लग्न इतक्या लहान वयात तिच्या घरचे लग्न करून देत असतात, ती त्यांना सांगते की तुम्ही किती चुकीचं समजताय आपल्या वडिलांना, ते किमान तुमच्याबद्दल विचार करतायत की माझ्या मुली स्वतःचं नाव कसं मोठं करतील, त्यापेक्षा माझं आयुष्य बघा की मला ते ठरवण्याचाच अधिकार नाही आहे की मी पुढे काय करायचं आहे, माझं शिक्षण, माझं मोठं होणं याचीही वाट न बघता माझे आई वडील माझं लग्न लावून देत आहेत. आणि त्यावेळी ह्या दोघी मुलींना जाणीव होते की आपले वडील आपल्यासाठी काय करतायत, किती भक्कमपणे उभे आहेत, ते सुद्धा कुस्तीसारखा खेळ. म्हणजे विचार करा की संपूर्ण समाजाशी संघर्ष करून त्यांचे वडील त्या दोन मुलींसाठी उभे राहिले. तर असं असतं, बरेचदा आपल्याला प्रोत्साहन देणारी, प्रेरणा देणारी माणसं आपल्या आसपासच असतात, परंतु त्यावेळी आपल्याला कधी कधी असं वाटतं की नाही हेच आपले दुश्मन आहेत, कारण ते वय नसतं समजून घेण्याचं. पण जसजसा हा प्रवास पुढे जातो तेव्हा कळतं की आपल्या आसपासच्या या व्यक्तींचं आपल्या ह्या ध्येय गाठण्याच्या प्रवासातलं स्थान किती मोठं आहे ते.

0: माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे। ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटरवर पोहोचली आहे। सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे। आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे।
1: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है।
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
2: FM गोल्ड खरा सोना।

मंडई, आजचा जो आपला गप्पांचा विषय आहे तो थोडासा आपल्याला हळवं करणारा आहे. आत्ता आपण दंगल चित्रपटाविषयी बोललो, त्यानंतर अनेकांनी, तुमच्यापैकी अनेकांनी मला आठवणी सांगितल्या ज्यामध्ये तुम्हाला प्रेरणा देणारी व्यक्ती ही तुमच्या आसपासचीच होती. मी म्हटलं तसं तुमच्या कुटुंबातली होती, कोणी शेजारचं, कोणाच्या आजी आजोबांची आठवण काढताय की त्यांनी आम्हाला तेव्हा खूप मदत केली, आर्थिक मदत केली, किंवा घरी शिकवणारं कोणी नव्हतं, आम्हाला अभ्यासाला मदत केली, शिकवण्यासाठी मदत केली, अशा असे असंख्य अनुभव मी तुमच्याकडून ऐकते. आणि बहुतेक वेळेला तुमचे जे प्रेरणा स्रोत आहेत, जे आत्ता तुमच्यासोबत नाही आहेत, ह्या जगात नाही आहेत, त्यामुळे बोलताना येणारं जे हळवे पण असतं ते अधिक असतं. एकानी असं म्हटलं की कधी कधी गौरी खरंच कळत नाही की हे जे ऋण आहेत आपल्यावर ते कसे फेडायचे. तर ही गोष्ट तर खरीच आहे की आपल्याला ज्यांनी आपल्या पडत्या काळात मदत केलेली असते, किंवा तो जो एक तरुणपणातला तो टप्पा असतो महत्त्वाचा, की जिथे ठरत असतं की पुढे जाऊन आपला प्रवास कसा होणार आहे, आपण नेमके कोणत्या दिशेने जाणार आहोत, त्या टप्प्यावर नेमक्या गरजेला दिलेला जो हात असतो तो खूप महत्त्वाचा असतो. ह्या अशा व्यक्तींचे ऋण आपण खरं तर फेडूच शकत नाही, आयुष्यभर आपण त्यांच्या ऋणात असतो. परंतु त्या भावनेला जागत, किंवा तो जो संस्कार कळत नकळत आपल्यावर झालेला आहे की या व्यक्तीमुळे आज मी इथंपर्यंत आहे, तर तो संस्कार आपण पुढे नक्कीच नेऊ शकतो. मंडळी, आपण आज जेव्हा आपल्या पायावर उभे आहोत, किंवा जिथंपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे तिथं तो ते ध्येय आपण गाठलं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, आणि तुमच्या स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्यात तुम्ही आता स्थिरावलेले असाल, तर मग अशा वेळी ती परतफेड नाही त्या भावनेची, परंतु ती भावना किंवा तो संस्कार पुढे नेण्यासाठी तुमच्या आसपास जी अशी तरुण मंडळी आहेत की ज्यांना कुणाच्या तरी आधाराची गरज आहे पण त्यांना पकडायला कुणाचाच हात नाही आहे, अशा मंडळींपर्यंत पोहोचून आपण आपल्याला जमेल तशी तेवढी मदत त्यांची केली, तर मला असं वाटतं की त्या ऋणातून पूर्णतः नाही तरी अंशतः का होईना पण आपण नक्कीच ते ऋण फेडू शकू असं वाटतं. आणि त्यामुळे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं शक्य नसेल, ती व्यक्ती भले आज तुमच्या आसपास नसेल, परंतु आजही समाजात आजूबाजूला असे अनेक चेहरे आहेत, ते भले आपल्या नात्यागोत्याचे नसतील पण आपल्याला समोर दिसतंय की ह्या मुलाला किंवा ह्या मुलीला जर आत्ता मी मदतीचा हात दिला तर ती आयुष्यात खूप काही मोठं, खूप काही बरं करू शकेल. तर तिथे आपण त्या दृष्टीने कृतिशील होणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, आणि ती तुम्ही सगळे नक्कीच करू शकता. जरी ते माणूस आज तुमच्याजवळ नसलं तरी या एका कृतीतून आपण नक्कीच ती भावना, ती कृतज्ञता त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकू.

आणि रसिका हो, आता वेळ झाली आहे युवा तरंग ह्या कार्यक्रमाच्या सांगतेची. पण आज तुम्हा सगळ्यांशी गप्पा मारून म्हणजे अशाही आणि फोनवरही खरंच खूप छान वाटलं. कारण एक गोष्ट यातून स्पष्ट झाली की आपल्याला ना असं वाटतं की आपण आता बरेच आयुष्यात पुढे गेलो आहे, मागच्या सगळ्या गोष्टी आता कुठेतरी धूसर झाल्या आहेत. पण असं काही नसतं.

तृप्त लागतं. आज हा विषय निघाला आपल्या गप्पांचा आणि तुमच्यापैकी अनेकांनी इतक्या छान छान गोष्टी शेअर केल्या की काय सांगू. कृतज्ञता ही एक अशी भावना असते की ती भावना आणि ती भावना ज्या नात्याशी किंवा ज्या व्यक्तीशी बांधलेली आहे ते नातं आपल्या मनातून कधीच पुसलं जात नाही. आणखीन एक छानसं गाणं ऐकूया आणि युवा तरंगची सांगता करूया. 12 वाजता भेटणार आहोत रंजक सफरमध्ये आणखीन एक मस्त विषय घेऊन.

0: गोल्ड खरा सोना।
1: नमस्कार रसिका हो निवांत दुपार 100.1 मेगाहर्ट्स वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। दुपारचे 12 वाजतायत तेव्हा सुरू करूया आपला कार्यक्रम रंजक सफर आणि शब्द सुरांच्या या प्रवासात तुमच्या सोबत आहे तुमची सहप्रवासी गौरी कुलकर्णी।

आणि रसिका हो, आज रंजक सफरमध्ये आपण जरा पोटपूजा करणार आहोत. म्हणजे गप्पांमधून हो, मला म्हणायचं आहे आज आपण खवय्येगिरी करणार आहोत. आज आपण काहीतरी खाण्यापिण्याविषयी बोलणार आहोत. का? म्हणजे रंजक सफरमध्ये आज असं काय आहे की म्हणून आपण पोटपूजा, खवय्येगिरी ह्या सगळ्याबद्दल बोलणार आहोत, याचं उत्तर मी नाही देणार. कारण मग काय होतं ना की साधारण आत्ता मला समोर दिसतं आहे घड्याळ की 12:04:49 झालेली आहेत. माझ्या गप्पा सुरू होतात, गाणी सुरू होतात आणि साधारण 12:30 जर मी फक्त गप्पा मारत राहिले ना तर मग मला इथे फोन यायला सुरुवात होते. आज प्रश्न नाही विचारणार आहेस अशी विचारणा मला होते. त्यामुळे आज मी तुम्हाला आत्ताच आणि हाच प्रश्न विचारते असं समजा की आज रंजक सफरमध्ये आपण खवय्येगिरी, पोटपूजा या संदर्भात बोलणार आहोत, वेगवेगळ्या पाककृतींविषयी बोलणार आहोत. तर त्याचं कारण काय आहे ते तुम्हीच शोधा आणि मला सांगा. पुन्हा एक छानसं गाणं ऐकूया, त्यानंतर मी ज्या गप्पा सुरू करणार आहे ना खरं तर त्यातच उत्तर असणार आहे. पण तरीही आणखी एक छानसं गाणं आणि तोपर्यंत बघा तुमच्यापैकी जे कोणी एवढ्याशा क्ल्यूवर उत्तर ओळखेल त्यांना काय काही नाही, बक्षीस वगैरे काही नसतं आपल्याकडे. पण तरीसुद्धा मला आनंद होईल जर एवढ्याशा क्ल्यूवर तुमच्यापैकी कोणी ओळखलं तर. एक छानसं गाणं ऐका, तोपर्यंत मी बघते कोणाला लक्षात येत आहे का.

मंडळी, कधी कधी ना तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर जी उत्तरं तुमच्याकडून येतात ना, ती फार इंटरेस्टिंग असतात. जसं मी तुम्हाला आत्ता विचारलं की आज रंजक सफरमध्ये आपण खवय्येगिरी करणार आहोत, आपण छान छान रेसिपीजबद्दल बोलणार आहोत, आणि का म्हणजे आज हा विषय मी का निवडला असेल असं मी तुम्हाला विचारलं होतं, तर मला एक फार इंटरेस्टिंग उत्तर असं आलं की मगाशी म्हणजे मनस्पर्शीच्या वेळेला गौरी तू म्हणालीस ना की तू 7 वाजता साधारण निघतेस घरातनं, तर म्हणे कदाचित तुला आता भूक लागली असेल. तर असं पाहायला गेलं तर हे उत्तर बरोबरही आहे आणि चूकही आहे. म्हणजे भूक लागली असेल तर हो, बरोबर आहे, मला भूक लागलेली आहे. पण भूक लागलेली असताना कोणी खाण्याविषयी का बोलेल, ते सुद्धा अशा परिस्थितीत. म्हणजे आपला कार्यक्रम अजून सुरू आहे, साधारण 1 वाजेपर्यंत, बरोबर 1 वाजेपर्यंत किंबहुना मी तुमच्यासोबत इथेच थांबणार आहे, मी कुठेही जाणार नाही आहे. बरोबर असं नाही ना की चला भूक लागली आहे जाते मी टाटा बाय बाय, असं नाही होत. मग अशावेळी जर मला इथून हलायचं नाही आहे तर मी त्या गोष्टीविषयी का बोलेन ज्याची मला आत्ता नितांत गरज आहे. त्यामुळे उत्तर त्या दृष्टीने चुकलेलं आहे असं नाही आहे. पण हां, आज ना आपण खूप छान अशा वेगळ्या रेसिपीजविषयी बोलणार आहोत, कारण जो महत्त्वाचा घटक आहे आपल्या ह्या रेसिपीजमधला त्याचं आज महत्त्व आहे. म्हणजे असं बघा की मे महिना आला की आपण आंब्याविषयी बोलतो, कैरीविषयी बोलतो, त्याच्या वेगवेगळ्या छान छान पाककृतीविषयी आपण बोलतो, त्या एकमेकांशी शेअर करतो. याचं कारण असं असतं की तेव्हा ते मिळत असतं. आज मी तुम्हाला जर असं म्हटलं की आज आपण अननसाविषयी बोलायचं आहे, तर ह्याचं कारण तुमच्यापैकी बहुतेक जणांना माहीत नसावं, कारण मला अपेक्षित उत्तर देणारा फोन काही मला ह्या 3-3.5 मिनिटात आलेला नाही, तर त्याबद्दल डिटेल्स मी तुम्हाला सांगेनच. पण एवढं मात्र नक्की की आज रंजक सफरमध्ये छान छान जुनी गाणी ऐकत असताना आपण अननस हे फळ वापरून कोणते वेगवेगळे पदार्थ करू शकतो, किंवा समजा तुमच्यापैकी कोणी इंटरेस्टिंग असं काही ऑलरेडी करून पाहिलेलं असेल ह्या फळाचा पदार्थ, तर मला सांगा. जर ती थोडक्यात आणि छान अशी रेसिपी असेल तर मी नक्कीच सगळ्या श्रोत्यांसोबत ती वाटून घेईन. आणि विचार करा की अननस हे जे फळ आहे त्या फळापासून आपण काय काय चांगले चांगले पदार्थ करू शकतो. माझ्याकडे एक यादी आहेच, आणखीन एक छानसं गाणं ऐकल्यानंतर मी तुम्हाला एक रेसिपी सांगेन.

आणि मंडळी, तुमच्या गप्पांना म्हणजे इकडे फोनवरच्या गप्पांना सुरुवात झालेली आहे. खूप इंटरेस्टिंग फोन होता आत्ताचा. इथे मुंबईचेच आहेत ते, आपल्या रमेश म्हणून त्यांचा मला फोन आला होता. आणि ते मला म्हणाले की मी सांगतो, मला ना अननसाचा शिरा खूप आवडतो. आणि अपेक्षा होतीच मला, कारण आपल्याकडे अननस म्हटल्यानंतर ना अननसाचा शिरा हा खूप प्रसिद्ध असा प्रकार आहे. विशेषत लग्नाचं जे जेवण असतं तेव्हा आपण तो खाल्लेला असतो, किंवा बरेचदा आपल्याकडे मुंबईत जी साऊथ इंडियन रेस्टॉरंट्स आहेत तिथेसुद्धा आपल्याला पायनॅपल शिरा हा प्रकार भरपूर आवडतो. इंटरेस्टिंग काय आहे ते सांगते. तर ते रमेश दादा काय म्हणाले की, पण म्हणे सांगू का तुम्हाला, मी अननस आजपर्यंत कधी खाल्लेलाच नाही आहे. आणि मी म्हटलं, काहीतरी मी चुकीचं ऐकलं. म्हटलं काय म्हणालात जरा परत. तर म्हणे नाही, मी खरंच सांगतो, मी पायनॅपल शिरा, अननसाचा शिरा मी घरी करून खाल्लेला आहे, तो खूप छान. म्हटलं आणि तुम्ही अननस नाही खाल्लाय? तर म्हणाले की नाही खाल्लेला. म्हणजे फळ आणून, आपण जसे बाकीची फळं आणून, म्हणे मी ते मला वाटतं दादरला राहत असावेत, कारण ते असं म्हणाले की मी दादरला जातो, मग मी सगळी फळं विकत घेतो येतो. पण म्हणे अननस हे फळ इतकं देखणं आहे ना की मला म्हणे ते विकत घ्यावं आणि कापावं असं वाटतच नाही. माझ्या मनात अशी शंका आली की काय ना मंडळी, खरं आहे त्यांचं, अननस दिसायला खूप छान असतो, परंतु तो त्याचं कटिंग करणं म्हणजे तो कापणं हे तसं महाकठीण काम आहे की आपण अख्खाच्या अख्खा अननस घरी घेऊन आलो आणि अगदी सराईतपणे ते फळ विक्रेते दादा जसं आपल्याला छान त्यांची ती लांब सडक अशी सुरी असते, मला तर ती बघूनच भीती वाटते, कारण ती अशी दिसायला किती लेचीपेची दिसते ना, हलत असते. तर त्यांनी ते फार अगदी सराईतपणे ते कट करतात, ते बघणं हा एक छान सोहळा असतो. परंतु ह्या दादांचं म्हणणं की ते त्या अननसाचं जे रुपडं आहे वरचं, त्याच्यातच त्या रुपाच्या इतके प्रेमात आहेत की ते असं कापून आणून खावं असं त्यांना वाटतच नाही. त्यामुळे ते फक्त मार्केटमध्ये ते छान छान अननस बघतात आणि तसेच परत येतात. तर मी म्हटलं त्यांना की असं नका करू, अननस हे फळ खायलासुद्धा खूप उत्तम लागतं, चविष्ट लागतं. बरं, एक जो पदार्थ जो त्यांनी सांगितला की अननसाचा शिरा, तर तुमच्यापैकी कोणाला तो करता येतो का? म्हणजे बाहेर आपण कुठे आणि किती खातो ते सोडून द्या, पण घरी जर तुमच्यापैकी कोणाला हा अननसाचा शिरा करता येत असेल आणि त्याची इंटरेस्टिंग अशी रेसिपी असेल, तर मी वाट पाहते तुमच्या फोनची. म्हणजे लवकर फोन करा आणि मला सांगा. तोपर्यंत मी तुम्हाला एक छानसं गाणं ऐकवते.

तर मंडळी, तुमच्याकडून छान छान रेसिपीज ऐकायला मिळत आहेत. मी म्हटलं तसं मी तुम्हाला पायनॅपल शिऱ्याची विचारली होती आणि आत्ता हे एक छोटंसंच गाणं आपण ऐकलं, त्यात दोन फोन झाले, परंतु त्यांची रेसिपी नेहमीचीच होती. म्हणजे आपण जसं तुपावर रवा भाजून घेतो, कोणी पायनॅपल म्हणजे अननसाचे तुकडे तळून तुपात घेतात आणि ते घालतात रव्याच्या शिऱ्यात, किंवा काही जणांनी सांगितलं की आम्ही मिक्सरला लावतो. पण मी आणखी काहीतरी वेगळं शोधते. जर यापेक्षा वेगळ्या पद्धतीने तुमच्यापैकी कोणी करत असेल तर मला नक्की सांगा. आणि नेहमीप्रमाणे तुमच्यापैकी एक तरी कोणतरी विचारतं की तू कसा करतेस, तर बाबांनो मी काही पायनॅपलचा शिरा अजूनपर्यंत केलेला नाही आहे, त्यामुळे

माझ्याकडे रेसिपी नाही आहे, पण हां, मी एकदा अननसाचे मोदक केले होते. खूप घाट घातला होता आणि ही गोष्ट बरीच जुनी आहे, त्यामुळे ते पहिल्यांदाच करत होते, त्यामुळे सगळ्या स्वयंपाकघराची वाट लागली होती आणि खूप गोंधळ झाला होता. पण हां, मोदक खूप छान झाले होते. आणखीन एक छानसं गाणं ऐकूया आणि त्यानंतर जर वेळ मिळाला, कारण आत्ता माझ्या रेसिपीज नाही, मी तुमच्याकडून काही पाककृती अपेक्षित आहेत मला, तर जर वेळ मिळाला तर घरी जायच्या आधी तुम्हाला सांगते मी काय काय उद्योग करून ते अननसाचे मोदक केले होते. आणि मंडळी, प्रश्न विसरला नाही आहेत ना? नाही नाही, पायनॅपल शिऱ्याचा नाही हो. आज मी तुमच्याशी रंजक सफरमध्ये या विषयावर का बोलतीये हा प्रश्न आहे, तो विसरू नका बरं का, कारण त्याचं उत्तर मला अजून कोणीच दिलेलं नाही आहे.

आणि मंडळी, विषय बदलतोय बरं का. म्हणजे माझ्याकडून नाही बदलत आहे, पण तुमच्याकडून बदलतोय. आता आपण अननसाबद्दल बोलतोय की नाही, अननस वापरून केलेल्या वेगवेगळ्या पदार्थांबद्दल. मग तुम्ही मला आंबा घालून केलेला शिरा, नंतर काय बरं स्ट्रॉबेरी घालून केलेला शिरा, असे वेगवेगळे. म्हणजे मला असं वाटलं की बाप रे, तो गरीब बिचारा शिरा रव्याचा आणि त्याच्याबरोबर किती ते प्रयोग. म्हणजे चांगली गोष्ट आहे, नक्कीच करा तुम्ही. पण आत्ता पण तो विषय बदलणार नाही आहोत हा. आंब्याचा शिरा खूप टेस्टी लागतो, मान्य. स्ट्रॉबेरीचा शिरा मी नाही बाबा कधी खाल्लेला, पाहिलेला पण नाही. पण ठीक आहे, ज्यांनी त्याबद्दल सांगितलं ते म्हणाले काय सांगू तुला गौरी, काय लागतो, मान्य, सगळं मान्य. पण आत्ता नाही, आज आता आपलं ठरलं आहे की आपण अननसाबद्दल बोलतोय, त्यामुळे आपल्याला अननसाबद्दलच बोलायचं आहे. फक्त बाकीची फळं जरा बाजूला ठेवूया आपण, आणि थोडंसं आता शिर्याच्या पुढे पण जायला हवं. आणखीन एक पदार्थ जो अगदी आपण रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर सुद्धा मागवतो, ते म्हणजे पायनॅपल रायतं. कोणाला कोणाला आवडतं, फक्त त्यात एक आहे हां, की खूप आंबट दही असेल आणि त्या दह्याचं जर तुम्ही अननस घालून रायतं केलं तर ते खाण्या इतपत बरं लागत नाही. त्यामुळे तुम्हाला छान गोडच दही हवं. त्यात पण काही जण भरमसाठ साखर घालतात, तसंही मला आवडत नाही बुवा. पायनॅपल किंवा अननसाचं जे रायतं आहे ना, त्यामधला तो अननसाचा गोडवा टिकेल इतपतच. त्या दह्याचा किंवा त्यात जर आपण वरून साखर वगैरे घालत असू तर त्याचा गोडवा असला पाहिजे. आपण जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जातो आणि छान चमचमीत खात असतो ना बिर्याणी वगैरे, तर त्यावेळेला त्यासोबत हे अननसाचं रायतं असेल ना, तर वा, त्या जेवणाची लज्जत वाढते. आणखीन एक छानसं गाणं, आणि मग त्यानंतर तोपर्यंत जर तुमच्या कुणाकडून काही इंटरेस्टिंग रेसिपी नाही आली तर तुम्ही विचारताय ती अननसाच्या मोदकाची रेसिपी मी तुम्हाला नक्की सांगेन.

मंडळी माहिती आहे का, आत्ता मला एका आजींचा फोन आला होता आणि त्यांनी मला ना थोडंसं त्या मला ओरडल्या. म्हणजे काय झालं ते सांगते. मी तुम्हाला म्हटलं ना आत्ता बोलताना की ऐग तो गरीब बिचारा शिरा आणि त्याच्याबरोबर किती प्रयोग. तर त्या आजी मला म्हणतात, काय ग ठमे, म्हणजे त्या असं म्हणाल्या, म्हणे तू शिऱ्याबद्दल असं म्हणालीस मग मला आधी सांग तू ते अननसाचे मोदक कशाला करायला गेलीस, म्हणे का मोदकावर का प्रयोग केलास. म्हटलं मला माफ करा मी प्रयोग केला पण तुमचा प्रश्न बरोबर आहे. सांगते तुम्हाला माझ्या डोक्यात हा अतरंगी प्रकार कुठून आला ते. मी ना एका स्पर्धेत भाग घेतला होता आणि मी म्हटलं तसं तेव्हा मीच त्या स्पर्धेत लहान होते. बाकी माझ्यासोबत कारण मोदकांची स्पर्धा होती ना आणि विथ अ ट्विस्ट. आता मोदकांच्या बाबतीत आणखीन ट्विस्ट काय. मी म्हटलं तसं जसं तुम्ही मगाशी आंब्याची आठवण काढलीत तसं आंबा मोदक मला माहिती आहेत पण त्या पलीकडे बाबा माहिती नव्हते. आणि पुन्हा मी म्हटलं तसं की माझ्या बरोबरचे स्पर्धक होते ना ते सगळे माझ्या आईच्या आजीच्या मावशीच्या वयाचे होते. त्यामुळे मग मी फार डोकं लढवलं. ते असतं ना आपल्याला लहान वयात की आता ह्या स्पर्धेत भाग घेतला म्हणजे जिंकायचं, तसं काहीतरी माझ्या डोक्यात ते सुरू होतं. आणि घरात तेव्हा अननस होता त्यामुळे मी एवढे सगळे उद्योग केले. तर अगदी पटकन सांगते तुम्हाला काय केलं. अननसाचा रस काढला आणि काही फोडी केल्या. त्यानंतर तो रससुद्धा आणि त्या फोडीसुद्धा त्यात साखर घालून मी ते शिजवून घेतलं. बस इथंपर्यंतची माझी मेहनत. त्यानंतर मग उकड काढत असताना मी तो जो रस होता साखरेचा तो त्या उकडीत थोडासा, म्हणजे आपण तांदळाच्या पिठाची उकड काढतो ना तशी, काढत असताना त्यात मिक्स केला आणि त्याची ती झाली उकड, अननसाचा फ्लेवर. कारण माझा एक फार कटाक्ष तेव्हाही होता अजूनही आहे की कृत्रिम कुठलेही रंग इसेन्स वगैरे नाही वापरायचे आपल्या जेवणात, जे काही आहे ते सगळं नैसर्गिक. आणि मग जेव्हा आपण ते गुळचून करतो ते करत असताना मात्र मी काय केलं की गूळ न वापरता साखर वापरली होती. साखर, ओलं खोबरं आणि थोडासा खवा. आणि त्यात मग मी ते शिजवून घेतलेले अननसाचे तुकडे सुद्धा मिक्स केले. आणि अशा पद्धतीने मग पुढचं आता आपल्याला माहिती आहे मोदक करतो तसे मोदक केले आणि ते खूप छान झाले होते. आणि गंमत म्हणजे त्या सगळ्या आज्या आणि मावशांमध्ये त्या अननसाच्या मोदकाला बक्षीससुद्धा मिळालं होतं. त्यामुळे ती स्पर्धा ना अशी छान लक्षात राहिली आहे. मी म्हटलं तसं भरपूर वेळ घालवून डोकं लढवून केलेले हे मोदकही लक्षात राहिले. आणि ते करत असताना स्वयंपाकघरात जो काही पसारा केला होता सगळं रोंबट, त्यामुळे जो काही ओरडा मिळाला तो सुद्धा लक्षात राहिला आहे. आणि आता पुढे छानशी दोन गाणी ऐकवते तुम्हाला.

आणि मंडळी, तुम्ही ना खूप छान छान रेसिपीज सांगताय, मला आठवणी सांगताय कुठे का गेला होतात बाहेर गावी, मग तिकडे अननसाचा हा पदार्थ खाल्ला, काय छान होता, सगळं ठीक आहे, पण प्रश्न विसरताय तुम्ही. बघा ना, आज मी तुम्हाला सुरुवातीलाच प्रश्न विचारला होता की आज आपण हा जो विषय घेतलाय, विशेषतः अननस, तर आज आपण ह्याबद्दल का बोलतोय, ह्या फळाबद्दल आपण आज का बोलतोय, तर त्याचं उत्तर फक्त दोनच श्रोत्यांनी आत्तापर्यंत दिलंय, योग्य उत्तर दिलंय. त्यांची नावं मी तुम्हाला सांगते, मिलिंद टिपणीस आणि छाया घबाले. ह्या दोघांचंही अभिनंदन, त्यांनी योग्य उत्तर सांगितलंय.

आणि आता मला घरी जायला फक्त 15 ते 17 मिनिटं बाकी आहेत, त्यामुळे मला वाटतं आता रेसिपीज आपण थांबवूया आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर मला पटकन द्या, कारण आपल्याकडे खरंच आता अगदी थोडासा वेळ आहे. छानसं गाणं ऐका आणि मला पटकन सांगा की आज आपण अननसाबद्दल इतकं का बोलतो आहे ते.

आणि रसिक हो, मी तुम्हाला काही गुपित वगैरे सांगत नाहीये, पण हा प्रश्नाचं उत्तर मात्र नक्कीच सांगते, जे तुमच्यापैकी अनेकांनी ओळखलेलं आहे. आज आंतरराष्ट्रीय अननस दिवस आहे आणि म्हणून मी आज हे फळ निवडलं आणि म्हटलं की थोडीशी खवय्येगिरी करूया, छान छान पदार्थांविषयी बोलूया. कसं आहे म्हणजे पाश्चात्य संस्कृतीमध्ये ना अननसाला आदरातिथ्य, मैत्री आणि आदराचं असं प्रतीक मानलं जातं आणि हा दिवस तिथे साजरा केला जातो. आपणही साजरा करतो हा दिवस. मी म्हटलं तसं की मुळात काय असतं, हे जे दिवस आहेत वेगवेगळे, त्याचं एक महत्त्व असंही असतं की आपल्याला तो पदार्थ, जसं मी तुम्हाला म्हटलं ना की अननस ह्या फळाबद्दल फार खोलात शिरून आपल्याला माहिती असतेच असं नाही आहे, परंतु ह्या दिवसाच्या निमित्ताने, आता जसं मी बघितलं म्हटलं अच्छा आज असतो का अननस दिवस, मग त्या निमित्ताने जेव्हा थोडीशी शोधाशोध केली, वाचन केलं, तेव्हा कितीतरी नवीन गोष्टी कळल्या, नव्याने कळल्या की ओके असं पण असतं. तर हा एक फायदा असतो की आपल्या ज्ञानामध्ये भर पडते. आणि हो, तुमच्यापैकी ज्यांनी योग्य उत्तरं सांगितली आहेत त्यांची नावं सांगते, नाहीतर पुढच्या वेळी मला ओरडा पडेल तुमचा की नाव नाही सांगितलंस. अशी एक तक्रार असते तुमची गोड. तर दोघांची नावं तर मी सुरुवातीलाच सांगितली आहेत, मिलिंद टिपणेश, छाया गभाले, त्यानंतर दीपक नगरकर, मृदुला दामले, नूतन बर्वे, शुभलक्ष्मी मस्तकार, शुभांगी कारेकर, दीपाली विचारे, चंद्रा आमरे, मंगला शेठ, काशीनाथ क्रमवंत, या सगळ्यांनी योग्य उत्तर सांगितलेलं आहे. तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन आणि आजचा दिवस छान अननस खाऊन, अननसाचे वेगवेगळे पदार्थ करून नक्कीच साजरा करूया आपण सगळे. मलासुद्धा आता खरंच खूप भूक लागली आहे. आणि समोरचं घड्याळ मला सांगतंय की माझी घरी जायची वेळ जवळ आलेली आहे. दुपारी FM रेनबो वाहिनीवर रश्मी महांबरे तुमच्यासोबत असणार आहे. आपली भेटसुद्धा लवकरच होईल. सगळ्यांनी सुखरूप असा, आनंदात असा, हसत रहा. पुन्हा लवकरच भेटू मंडळी, तोपर्यंत नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसाच्या दौऱ्यासाठी रवाना। पेपरफुटीमुळे शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली। संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचं प्रतिपादन। भारत टॅक्सी सेवेचा प्रारंभ गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज होणार। कोलकाता इथं इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातात मृतांची संख्या 17 आणि T20 मालिकेतला पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी सेशेल्सच्या 3 दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाले। आपल्या या भेटीत प्रधानमंत्री मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत। या दौऱ्यात प्रधानमंत्री सेशेल्सच्या राष्ट्रीय सभेला संबोधित करतील। असा बहुमान मिळवणारे ते पहिले भारतीय प्रधानमंत्री असणार आहेत। या घडामोडींमधून दोन्ही देशांना जोडणारी भक्कम लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरेचं दर्शन घडतं असं त्यांनी या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय। दोन्ही देशांमधली मैत्री अधिक दृढ करण्यासाठी तसंच हिंद महासागर क्षेत्रातल्या लोकांची प्रगती आणि समृद्धीकरता सेशेल्सचे राष्ट्रपती डॉ पॅट्रिक हार्मनी यांच्यासोबत चर्चा करायला आपण उत्सुक आहोत असंही त्यांनी या निवेदनात म्हटलंय। सेशेल्स हा भारतालगतच्या सागरी प्रदेशातला एक महत्वाचा शेजारी देश आहे। तसंच भारताचा महासागर उपक्रम आणि ग्लोबल साऊथ अंतर्गतच्या देशांप्रती असलेल्या वचनबद्धतेतला तो एक महत्वाचा भागीदार देश आहे असंही त्यांनी म्हटलं आहे। या दौऱ्यात प्रधानमंत्री सेशेल्समधल्या भारतीय समुदायाशी देखील संवाद साधतील। आपल्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। दरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं या भारताच्या मागणीला सेशेल्सनं पाठिंबा दर्शवला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सेशेल्स दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सेशेल्सचे परराष्ट्रमंत्री बॅरी फॉरे यांनी ही घोषणा केली। संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या योगदानावरती अवलंबून आहे असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलंय। सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते। हे क्षेत्र देशातल्या नवउद्योजकांच्या पहिल्या पिढीच्या धाडसाचं प्रतिनिधित्व करत असल्याचं त्यांनी सांगितलं। या क्षेत्राची उत्पादनं उच्च गुणवत्ता बाळगत देशाच्या एकूण निर्यातीत सुमारे 50% योगदान देतात असंही त्यांनी नमूद केलं। उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी नवउद्योजकांनी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं आवाहन त्यांनी केलं। गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये भारत टॅक्सी या सहकार तत्वावर आधारित टॅक्सी सेवेचा प्रारंभ गांधीनगर इथं आज होणाऱ्या समारंभात

0: केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होईल. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी या कार्यक्रमाला उपस्थित असतील. भारत टॅक्सी सेवा सहकार टॅक्सी को ऑपरेटिव्ह लिमिटेड मार्फत चालवली जाणार असून अमूल, इफको, नाबार्ड यांसारख्या संस्थांनी त्याला सहकार्य केलं. चालकापर्यंत थेट लाभ पोहोचवण्यावर या मॉडेलचा भर असेल. चालकाचं शोषण थांबवणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं शहा यांनी सांगितलं.
1: भारत टैक्सी बनने का सबसे पहला कारण है कि हमारे सारथियों का और हमारे ग्राहकों का किसी का भी शोषण न हो, ये सबसे पहला कारण. दूसरा, सारथी का सम्मान हो. वो ऐप पर रजिस्ट्रेशन के लिए मोहताज नहीं है. आज मैं गर्व से कहता हूं, भारत टैक्सी के साथ जुड़े हुए 7 लाख सारथी भारत टैक्सी के मालिक है.
0: गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या सेवेचा प्रारंभ झाल्यापासून 1.5 लाखापेक्षा जास्त चालक आणि 7 लाख ग्राहकांनी नोंदणी केली. तसंच भारत टॅक्सीच्या दररोज 3,500 फेऱ्या होतात. अहमदाबाद, सुरत आणि वडोदरासह 14 शहरात ही सेवा आजपासून सुरू होते. महिनाभरात संपूर्ण गुजरातमध्ये ही सेवा सुरू केली जाणार आहे. राज्यभरात उद्या होणारी शिक्षक पात्रतेसाठीची टीईटी परीक्षा पेपरफुटीमुळे पुढे ढकलण्यात आली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं ही माहिती दिली. भिवंडी इथल्या काही जणांकडे या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याची माहिती मिळाल्यानं भिवंडी पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली. या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नवी दिल्ली इथं येत्या 29 जूनला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेचं 16वं अधिवेशन होणार आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जेपी नड्डा अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवतील. विविध राज्य केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, संसद सदस्य तसंच केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या अधिवेशनात सहभागी होतील. इस्रायल गाझामध्ये करत असलेल्या नरसंहारावरच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचं मौन आणि निष्क्रियता नैतिकदृष्ट्या निषेधार्ह असून सरकारची भूमिका राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून न पटणारी असल्याचं काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटलंय. भारतानं पॅलेस्टाईन, इराण आणि संपूर्ण मध्यपूर्वेतल्या आपल्या ऐतिहासिक मित्रदेशांपासून अंतर राखलंय. यासोबतच जागतिक पातळीवरच्या जनमतापासूनही स्वतःला वेगळं ठेवलंय. त्यामुळे पाकिस्तानला मध्यस्थ म्हणून दावा करण्याची संधी मिळाली असा आरोपही त्यांनी केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधतील. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, यूट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून मन की बात आपल्याला ऐकता येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोलकाता इथल्या तारातला भागात इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातातल्या मृत्यूंची संख्या 17 पोहोचली. या दुर्घटनेतल्या जखमींवर कोलकात्याच्या SSKM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. भारतीय लष्कर, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलासह इतर यंत्रणा समन्वयानं बचाव आणि मदत कार्य करत आहेत. मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून झालेल्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झालेत. या घटनेतल्या 2 गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय. 14 बहेर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बहेर आणि गढी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. ख्यातनाम तमिळ अभिनेते के भाग्यराज यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 73 वर्षांचे होते. आपल्या विनोदी आणि मध्यमवर्गीय पात्रांच्या भूमिकेसाठी ते ओळखले जात. 5 दशकांपेक्षा जास्त काळ त्यांनी तमिळ चित्रपटांमध्ये अभिनेता दिग्दर्शक म्हणून काम केलं. अंदा सात नाटकल, मुंदनाई मुदीचू, चिन्ना विदू आणि एंगा चिन्ना रसा हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी जम्मू काश्मीर पोलिसांनी प्रोजेक्ट हॉक आय ही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली सुरू केली. या उपक्रमाअंतर्गत तीर्थयात्रेच्या मार्गावर 24 तास देखरेख ठेवली जाईल. प्रोजेक्ट हॉक आयच्या माध्यमातून यात्रा मार्गावर 5 ड्रोन युनिट्सच्या सहाय्यानं पाळत ठेवली जाईल. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम करार झाल्यानंतरही अमेरिकेनं इराणवर हल्ले केलेत. होर्मुझच्या समुद्रधुनीत एका जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. अमेरिकेच्या या हल्ल्याला लवकरच इराणकडून निर्णायक उत्तर मिळेल असं इराणचे लष्करी प्रवक्ते इब्राहिम अल फिकर यांनी सांगितलं. दरम्यान अमेरिकेनं इराणच्या लक्ष्यांवर लष्करी हल्ले केल्यानंतर काही तासातच भविष्यातल्या कोणत्याही आक्रमणाला बळाचा वापर करूनच प्रत्युत्तर दिला जाईल असा इशारा अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD Vance यांनी दिला आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या टी ट्वेंटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताला आयर्लंडकडून 34 धावांनी पराभूत व्हावं लागलं. बेलफास्ट इथं काल झालेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांचे 4 फलंदाज लवकर बाद केल्यानंतरही आयर्लंडला निर्धारित 20 षटकात 182 धावा करता आल्या. विजयासाठी 182 धावांचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले आणि भारताचा संपूर्ण डाव 18 षटकं आणि 5 चेंडूत 148 धावात आटोपला. आता मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना उद्या होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना 6 वाजता सुरू होईल. एफएचआय प्रो लीग पुरुष हॉकी स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर 7-1 दणदणीत विजय मिळवला. लंडन इथल्या ली व्हॅली हॉकी अँड सेंटर इथं काल रात्री हा सामना झाला. पहिल्या सत्रात अबू बकरनं पेनल्टी कॉर्नरला पाकिस्तानसाठी पहिला गोल डागला, पण दुसऱ्या सत्रात सुखजित सिंग आणि हरमनप्रीत सिंहनं गोल करून सामना पलटवला. तिसऱ्या सत्रात हरदीप सिंग, जुगराज सिंग, अभिषेक आणि राजकुमार पाल यांनी आणखी 4 गोल केले. चौथ्या सत्रात दिलप्रीत सिंहनं 7वा गोल केला. उद्या भारताची लढत इंग्लंडसोबत होणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत इजिप्तनं पहिल्यांदाच नॉकआउटमध्ये स्थान निश्चित केलंय. जी गटसाखळी फेरीतल्या आपल्या अंतिम सामन्यात इजिप्तनं इराणशी 1-1 अशी बरोबरी साधली. हवामान. महाराष्ट्रात कोकण, गोवा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा भाग, कर्नाटक, तमिळनाडू, बिहार, छत्तीसगड, पुदुच्चेरी, केरळ, माहे आणि ईशान्य भारतातल्या काही भागात आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशल्सच्या 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना. पेपरफुटीमुळे शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. भारत टॅक्सी सेवेचा प्रारंभ गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज होणार. कोलकाता इथं इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातात मृतांची संख्या 17 आणि टी ट्वेंटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: बहुत लंबी थी. 9 बरस लंबी थी ना.

0: नाद ब्रह्म अंतर्गत आत्ताच आपण मंगलम कृष्णमूर्ती यांचं कर्नाटक शैलीतलं गायन ऐकलत, राग कामच. त्यांना मृदंगम साथ देवानंद एस मेनन आणि बॉयलिन साथ शांता बालसुब्रमण्यम यांनी केली होती. नादब्रह्म अंतर्गत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवरून.
1: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 39 आणि 4515 41 30. एसटीडी कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.